0: कयो ठीकु कयो
1: ॿुधायो
0: जी अलहमदुल्ला दुआ लॻी पई आहे थोरो ज़ोर सां ॻाल्हाइजो
1: हलो
0: जी जी आवाज़ अचे पियो हाणे ॿुधायो ॿियो केरु तव्हां सां गॾु ॿुधे पियो

0: तमामु घणी महिरबानी भलीकार भा ॾिसंदासीं हाणी काल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम जी जनाब आवाज़ अचे पियो या न ॾिसंदासीं केरु आहे कॉल ते हलो अस्सलाम वालेकुम ओके जनाब कॉल ज़रे ज़रे ड्रॉप थी वञे सो जॾहिं कॉल कयो था त इहो प्लीज़ सोचियो त कॉल तव्हांखे थोरो ज़ोर सां ॻाल्हाइणो आहे ताकी तव्हांजो आवाज़ सही नमूने अची वञे ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कॉल जेको आहे जेके महिरबानी कॉल कंदा आहिनि उहो आवाज़ बिल्कुलु घटि में ॻाल्हाईंदा
1: आहिनि
0: वालेकुम असलाम केरु साहिब ऐं किथां खां वालेकुम असलाम भाईजान तव्हां केरु पिया ॻाल्हायो जी छा हाल आहे ख़ुशि आहियो ठीकु आहियो भाईजान तव्हां ॻाल्हाइण शुरू कयो तव्हांजो आवाज़ अचे पियो अफ़सोस इहो आहे त बार बार साॻी ॻाल्हि रिपीट न करियो कॉल अचे थी लाइव कॉल हूंदी आहे उनजे करे असीं उहा कॉल कटींदा आहियूं जेको रिपीट साॻी ॻाल्हि करे ॾिसंदासीं त हाणे असां सां गॾु कॉल ते केरु आहे हलो अस्सलाम वालेकुम अलहमदुल्ला केरु साहब ऐं किथां खां अब्दुरज़ाक दर्स किथां थरी मीरवा खां छा हाल आहे साईं ख़ुशि आहियो ठीकु आहियो इहो कंहिं ॻायो आहे तव्हां कंहिंजे आवाज़ में ॿुधणो
1: आहे
0: जलाल चांडियो ओके कोशिश कंदासीं हाज़िर साईं जलाल चांडियो साहिब केॾी देरि करे तयार अचो ॿुधाईंदासीं हाज़िर जी थैंक यू वेरी मच ॾिसंदासीं हाणे कॉल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम ओके शायद कॉल ड्रॉप थी वई आहे सो ॾिसूं था त हाणे कॉल ते केरु आहे ऐं हलो अस्सलाम वालेकुम
1: वालेकुम सलाम जीअं भाउ ख़ुशि आहियो ख़ैरु आहे
0: जी अलहमदुल्ला केरु साहब ऐं किथां खां
1: लोटोथर पार्कर मां रामचंद कुमार मकवाणो मुखातब
0: जी छा हाल आहे रामचंद ख़ुशि आहियो ठीकु आहियो
1: अलाह जा करम लॻाए तव्हांजी टीम सारी ख़ुशि वेठी आहे
0: शुक्र अलहमदुल्ला दुआ लॻी पई आहे अच्छा अवां सां गॾु बि केरु पियो ॿुधे
1: दोस्त ॿुधनि पिया तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो
0: अल अच्छा भला मौसम थधी लॻी पई आहे थर जी भूरी भेट ते तव्हां ॿुधो पिया नोट मां त जेकॾहिं तव्हां थर जे कंहिं फनकार जो या कंहिं बि फनकार जो आवाज़ झुंगारे ॿुधायो
1: बिल्कुलु ॿुधंदासीं फौज़िया तुमरे जो कलाम
0: न उहो त आउं ॿुधाईंदुसि उन लाइ वेठो ई मुंहिंजी ड्यूटी आहे तव्हां गाना ॿुधायो अवी ॿुधायो कॾहिं कॾहिं असांजी फरमाइश पूरी करियो
1: ॿुधाईंदासीं बिल्कुलु ॿुधाईंदासीं
0: हा पोइ ॿुधाए ॿुधाए ॿुधाए हाणे ॿुधाए

थोरा कुर्ब साणा मुंहिंजो साथ आहे वांगे ॿुधाईंदे हलूं वक़्त जो अहसास बाक़ी असांजो तव्हां सां गीत साज़ ऐं आवाज़ हूंदा दीपा सहर जो आवाज़ गॾिजी ॿुधी वठो थोरो ही जेको सॉन्ग आहे उहो जिन जिन फनकारनि ॻायो आहे पर दीपा सहर हिनखे थोरो अञा बि ॻाए बि वारे वेंदा।